भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 256, दशक 20, समास 10, विमळ ब्रह्म निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. धरायला गेलं तर धरता येत नाही, टाकायला गेलं तर टाकता येत नाही. जिथे तिथे सर्वत्र आहे ते म्हणजे परब्रह्म. जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होतं, काही केला सन्मुख तचुकत नाही. बसलेला माणूस उठून गेला तिथे आकाशच राहील. चौकडे पाहिलं तरी आकाश समोरच आहे. जिकडे तिकडे प्राणी पळून जातात तिकडे आकाशच भोवती असतं. आकाशाबाहेर त्यांनी कसं जावं? जिकडे तिकडे प्राण्यांनी पाहिलं तरी तेच समोर आहे. मध्यान्नी सर्वांच्या मस्तकावर तळपणाऱ्या सूर्यासारखं. पण तो सूर्य आहे एकांगी मर्यादित. त्याचा दृष्टांत हा काही ब्रह्माला देता येत नाही. काही एक चमत्कार म्हणून देऊन पाहिला. नाना तीर्थ नाना देशांमध्ये असतात, ती पाहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तसं परब्रह्म शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. बसल्या जागी ते तुम्हाला प्राप्त होतं. प्राणी बसून राहिला किंवा जोरात पळून जायला लागला तरी परब्रह्म त्याच्या सोबत येतं. पक्षी अंतराळामध्ये गेला की त्याच्या भोवती आकाशच असतं. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांना ब्रह्म व्यापून आहे. परब्रह्म पोकळ घनदाट ब्रह्म शेवटचा शेवट त्याचं ब्रह्म सर्व नीटकाळ जवळ आहे. आत बाहेर सगळीकडे ब्रह्मांडामध्ये ब्रह्म दाटलेलं आहे. अरे त्या विमलाची सर कुणालाही येणार नाही. वैकुंठ कैलास स्वर्गलोक इंद्रलोक 14 लोकांचं पाताळ लोक तिथेही ब्रह्म आहे. काशीपासून रामेश्वरपर्यंत सगळं अपार दाटलं आहे. पलीकडे अलीकडे कितीही लांब वर गेलं तरी त्याचा अंत नाही. परब्रह्म हे एकमेव आहे. त्यानेच सगळ्यांना व्यापलं आहे, सगळ्यांना स्पर्शून राहिलेलं, सगळ्यांच्या ठाई तेच आहे. परब्रह्म पावसाने भिजत नाही किंवा चिखलाने भरत नाही. पूर आला तरी ते वाहत नाही. पुराबरोबर ते एकाच वेळी खाली वर डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे सगळीकडे आहे. ते सर्वत्र व्यापून आहे. आकाशाचा डोह उसळला तरी त्याला भरती येत नाही. त्याप्रमाणे असंभाव्यपणे ब्रह्म सगळीकडे पसरलेलं आहे. एक जिन्सी दृश्य भास नसल्यामुळे गगन एकसारखं उदास शून्य वाटतं. पण जिथे दृश्य भास नाही, भास नसलेलं निराभास, ते परब्रह्म जाणावं. संत साधू महानुभाव देव दानव मानव सगळ्यांचा विसावा आणि विश्रांतीचं ठिकाण म्हणजे ब्रह्म. शेवटी कोणीकडे जावं, कोणीकडे काय पाहावं, जे असंभाव्य आहे ते कसं काय शोधावं? स्थूल नाही, सूक्ष्म नाही, काही एकासारखं नाही. ज्ञानदृष्टीशिवाय समाधान नाही. सर्व प्रकृतीचा निराश केल्यानंतरच मग निराभास ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावता येतं. मात्र त्याला वेगळेपणानं पाहू गेलो तर सगळं उदासवण आकाशच दिसेल. तात्पर्य, ब्रह्मस्वरूप पाहता येणार नाही, होता येईल. ब्रह्म व्यापक हे तर खरं दृश्य आहे का? तर त्याचं उत्तर व्यापाशिवाय कोणत्या प्रकारे व्यापक म्हणावं? ब्रह्माला शब्दच नाही, त्याची कल्पना करता येत नाही. कल्पनातीत निरंजन ते विवेकानं ओळखावं. शुद्ध सार श्रवण शुद्ध प्रत्ययाचं मनन विज्ञान स्वरूप झाल्याने ते सहजच मनातीत होता येतं. या नित्यवाचनानंतर पुढील 12 ओव्या म्हणायचा परिपाठ आहे. संसार सफल झाला, साधनाचं फळ मिळालं, निर्गुण निश्चल ब्रह्म अंतरी बिमलं, मायेचा हिशोब झाला, तत्वांचा निवाडा झाला, ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर साक्षात्कारानंतर साधनाचं कारण उरलं नाही. स्वप्नामध्ये जे जे दिसलं ते जागृतीमध्ये उडून गेलं सहजपणे आणि अनिर्वाच्य झालं. ते बोलता येत नाही असं ते विवेकाने जाणावं. प्रत्येक घेऊन कुणगाठ बांधावी. जन्म मृत्यू म्हणजे निव्वळ शून्य आहे. भक्तांच्या अभिमानामुळे दाशरथी रामाने कृपा केली, त्यातून समर्थ कृपेची वचन निर्माण झाली, ती म्हणजे हा दासबोध. 20 दशकांचा हा दासबोध आहे. श्रवणाद्वारे त्याचा शोध घेतला, त्याचं मनन करून अर्थ जाणून घेतला म्हणजे परमार्थ साध्य होतो. 20 दशक 200 समास साधकाने सावकाश पाहावे. विचारपूर्वक ते हळूहळू पाहिलं की कळायला लागेल. ग्रंथाचं पारायण करावं. पारायणाचं काय प्रयोजन? प्रत्यय यायला पाहिजे, तो महत्त्वाचा आहे.
देह हा पंचभूतांचा आहे, आत्मा हा तेथील कर्ता आहे, मग कवित्व हा प्रकार मनुष्याचा कशावरून? सगळं करणं जगदीशाचं आहे आणि कवित्वच काय माणसाचं? अशा अप्रमाण बोलायचं कारण काय? सगळ्या देहाचा आढावा घेतला तर तत्व समुदाय उडाला, तिथे कोणत्या पदार्थाला आपलं म्हणायचं? अशी ही विचारांची कामं आहेत. उगीच भ्रमात भ्रमिष्ठपणा करू नये. सगळं काही जगदेश्वराने नियमानुसार केलेलं आहे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. स्नेहीजन हो, भाविकांनो, श्री दासबोध हा जो ग्रंथ आहे, ग्रंथराज दासबोध, त्याचं संपूर्णपणे निरूपण आपण केलेलं आहे. ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल आणि ते ऐकून आपल्या मनामध्ये त्या ग्रंथाविषयी आणि भोवतालच्या जगाविषयी जे उदंड असं ज्ञान समर्थांनी आपल्याला दिलं आहे त्याचा अंगीकार करून आपल्या जीवनामध्ये ते कसं उतरवता येईल याचा अभ्यास करावा, ही सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. प्रभू रामरायाकडे तशी माझी प्रार्थना आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वर जाणण्याचा मार्ग. जो कोणी एखादं कृत्य करतो त्यात तो करणारा असतो, स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपानं असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशानं निकाल दिला असं आपण म्हणतो. म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्यानं हे जे सगळं जग उत्पन्न केलं त्या प्रत्येकात तो अंशरूपानं आहे. म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असं सांगतात. त्याचंही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही. आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणं हेच खरं व्हायला पाहिजे असतं. अशी ज्याला इच्छा झाली त्याचं अर्ध काम झालं असं म्हणावं. तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कुणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल, कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिलं म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदानं श्रेष्ठ सांगितलेलं आहे तसं वागलं म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल, कुणी याग, कुणी हटयोग, तर कुणी जप तप अशी साधनं सांगतील. तर अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावं? तर ज्याने तो मार्ग चोखाळलेला आहे त्याने काय केलं ते पाहावं. असा मार्ग कुणी चोखाळला? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पाहावं. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथं चार वाटा फुटतात तिथं पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडं जायचं ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं. समजा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्यानं आपण जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्यानं जावं तसंच आपलं झालं आहे. आपण विषयामध्ये आनंद मानून त्यातच रंगून गेलेलो आहोत आणि त्यामुळं देवाकडं जाणारा रस्ता चुकलेलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनंच जाण्याचा निश्चय करावा. आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडं जातो हे लक्षात ठेवावं. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावं. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 17. श्रोते हो, आपल्या मराठी माणसाच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोल रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानावर पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, आपण परत परत ती गाणी ऐकत राहतो. अशीच काही चिरंतन नॉस्टेल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. रसिक हो, मराठीत लोकप्रिय चांगल्या मराठी गाण्यांचे संगीतकार कोण असा प्रश्न विचारला गेला की आपल्या डोळ्यासमोर आपोआप नावे येतात. सुधीर फडके, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अशोक पत्की, दत्ता डावजेकर, वसंत पवार, वसंत देसाई, वसंत प्रभू, जितेंद्र अभिषेकी इत्यादी महान संगीतकारांची. आणि ते साहजिकच आहे, कारण या सर्व प्रतिथयश संगीतकारांनी मराठी संगीतसृष्टीला खूप छान छान गाणी दिली आहेत आणि ती रसिकमान्यसुद्धा झाली आहेत. पण मित्रांनो, या संगीतकारांच्या व्यतिरिक्त अजून बरीच अशी संगीतकार मंडळी आहेत ज्यांनी मराठी संगीतसृष्टीला लोकप्रिय चांगली गाणी दिली आहेत आणि रसिकांच्या ती स्मरणात देखील राहिली आहेत. पण या संगीतकारांचे नाव मात्र फारसं कोणाला माहितीच नाही. काही गाण्यांचे गायक गायिका आपल्याला माहिती असतात, पण संगीतकार मात्र माहीत नसतात. असे बरेच गुणी संगीतकार मात्र विस्मरणात जातात. रसिक हो, अशाच काही निवडक संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून मी घेऊन आलो आहे अशीच काही निवडक गाणी, अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी. श्रोते हो, आजच्या पहिल्या भागात ऐकूया संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी. आपल्या परंपरेनुसार सर्वप्रथम सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नविनाशक अशा या श्री गणरायाचे स्मरण करूया. मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक, तुझी या द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया, तू सुखकर्ता तू दुखहर्ता, विघ्न विनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, सर्वप्रथम ऐकूया संगीतकार विजय सोनाळकर यांचे हे एक नाट्यगीत. लहानपणी अनेक वेळा आपण ऐकलेले हे गणपती स्तवन ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या स्वरात. संगीत आणि गीत विजय सोनाळकर यांचे. नाटकाचे नाव गणपती बाप्पा मोरया.

श्री दत्तगुरूंना स्मरून ऐकूया सतार आणि बासरीच्या सुमधुर साथीने बहरलेले हे भक्तिगीत. गीत आहे कवी सुधांशू यांचे आणि हे भक्तिगीत संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे वसंत आजगावकर यांनी. श्री दत्ताच्या आपल्या आवडीच्या गाण्यांमध्ये हे गाणे समाविष्ट असतेच. दत्तगुरू स्मरताच धावतो, दत्तगुरू भक्तास पावतो, दत्तगुरूचे चरण धरू चरण धरू, दत्तगुरू भवताप हरू, स्मरा स्मरा हो दत्तगुरू दत्तगुरू, दत्तगुरू भवताप हरू.

वसंत आजगावकर एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार, हे डोंबिवलीचे रहिवासी. पंडित एस के अभ्यंकर यांच्याकडे वसंत आजगावकर यांनी संगीताचे शिक्षण घेतले. 1958 सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली होती. रसिक हो, ऐकूया वसंत आजगावकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांचे एक सुंदर भक्तिगीत. वसंत आजगावकर यांनी लावलेल्या साध्या पण सुंदर चालीमुळे हे भक्तिगीत आपल्या आठवणीत कायम राहते. या गाण्यातील जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल या नामघोषाच्या लागोपाठ सुरू होणारे गाण्याचे कडवे ऐकायला किती गोड वाटते बघा.

मंडळी, जुने भावगीतांमधील एक ज्येष्ठ नाव म्हणजे बबनराव नावडीकर. त्यांचे मूळ नाव होते श्रीधर यशवंत कुलकर्णी. ते गायक, कवी, लेखक, संगीतकार आणि कीर्तनकार देखील होते. भावगीतांचे गायन आणि स्वरसंयोजन यातील कौशल्यामुळे त्यांना शंकराचार्य यांनी भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. त्यांनी काही नाटकात भूमिका देखील केल्या होत्या. अहो, त्या काळी पुण्यातील लग्न समारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होतच नसत. इतकेच काय, मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या बाबूजी आणि गदिमा यांच्या गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील उदासका तू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी आणि सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय अशी दोन गाणी बबनराव नावडीकर यांनी म्हटलेली आहेत. बबनराव नावडीकर यांनी स्वतःच्या आवाजात पुढे 30-40 वर्षे गीत रामायणांचे कार्यक्रम देखील सादर केले आहेत. ऐकूया संगीतकार बबनराव नावडीकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले पाऊणशे वर्षापूर्वीचे म्हणजे 1950 सालचे पुरुषोत्तम पाटील यांचे हे तरल भावगीत. श्रोते हो, आपला नायक अत्यंत हळुवार आणि नाजूक असे प्रियाराधन करताना तो चंद्राला कशी आणि किती प्रकारे विनवणी करतो आहे बघा या पुढील गाण्यात. नायक म्हणतो आहे, अरे चंद्रा, तू क्षणभर तरी मेघांच्या पडद्यात जाणारा, कारण माझी नवखी राधाराणी तुला पाहून मनातल्या मनात बघ कशी लाजत आहे. वाट पाहते तुझी रोहिणी, मोह कुणाचा इथला अजूनी, शिकायची का शृंगाराची आमुची नाजूक रीत, जारे चंद्रा क्षणभर जाना मेघांच्या पडद्यात रे, नवखी माझी राधा राणी लाजे येथ मनात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांची निवडक गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मित्रांनो, नवखी राधाराणी तुला पाहून मनातल्या मनात लाजते आहे म्हणून क्षणभर तरी मेघांच्या पडद्यात जाण्याची विनवणी करणारा आपला नायक आत्ताच आपण पाहिला. पण आता पाहूया याच चंद्राला, तुझ्या वाचून मी व्याकुळ झाले आहे हे जाणून माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी चंदा राजा ये असे अर्जव करून बोलवणारी आपली नायिका. निळ्या निळ्या आभाळात लखलखत्या चांदण्यात शुभ्र रुपेरी रथात बसून इथे ये चंदा राजा ये. संगीतकार विजय सोनाळकर यांनी लिहिलेले आणि स्वरबद्ध केलेले हे गणपती बाप्पा मोरया या नाटकातील सुंदर नाट्यगीत ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या आवाजात.

मंडळी, आता ऐकूया सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथील कवी हणमंत नरहर जोशी उर्फ पद्मश्री कवी सुधांशू यांचे हे भावगीत. कवी सुधांशू हे त्यांच्या भावपूर्ण अशा भक्तिगीतं आणि भावगीतांसाठी प्रसिद्ध होते. रसिक हो, कवी सुधांशू यांचे हे भावगीत संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे संगीतकार वसंत आजगावकर यांनी. वसंत आजगावकर. मंडळी, सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गीत रामायण हा कार्यक्रम वसंत आजगावकर करत असत. हिंदीत भाषांतर झालेल्या गीत रामायणाचे देखील असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. त्याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक संगीतकार वसंत आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. उदाहरण द्यायचे तर आचारयात्रेविरचित झेंडूंची फुलेमधील विडंबन कवितांचे, गुरुचरित्रावर आधारित गीत दत्तात्रेय, संत नामदेव रचित ज्ञानेश्वर समाधीच्या अभंगांचा अवस्था लावूनी गेला हा कार्यक्रम, व्यासरचित महाभारतावर आधारित गीत महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीत शिवायन, मर्ढेकरांच्या कवितांचा एक नादानुभव हा कार्यक्रम, श्री रामचरितमानसाचे गायन, विंदांची प्रेमगाणी, सावरकर दर्शन इत्यादी. रसिक हो, ऐकूया HMV ने वसंत आजगावकर यांच्या आवाजातील आणि संगीत निर्देशनातील काढलेल्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेमधील दोन गाण्यांपैकी हे एक सुंदर भावगीत. भुलविलेस साजणी तू विलोल लोचनी, फुलविलेस मनमनी स्वप्न एक कांचनी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत आहे प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेले एक कृष्णाचे भावगीत. एका कडव्या इतके मोठे ध्रुपद आहे या भावगीताचे. HMV ने वसंत आजगावकर यांच्या आवाजातील आणि संगीत निर्देशनातील काढलेल्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेमधील दोन गाण्यांपैकी हे दुसरे भावगीत. वसंत आजगावकर यांनी या गाण्याला इतकी सुंदर चाल लावली आहे की गाण्याच्या चालीच्या हिंदोळ्यावर शब्द पण बघा कसे दिमाखात चालत आहेत ते. अशी हरवली राणी मीरा, अशी हरवली राधा गवळण, असेच मी मज हरवून जावे हेच तुझ्या मनी जागत का. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस के सात उगा का. वाऱ्याचे हळूपीस फिरवुनी उसळल्यास हिरव्या लहरी का.

आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गाण्यांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. कलाबदलाचं अजून एक वैशिष्ट्य होतं, याच्या तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या. जेव्हा नायकाला कोर्टात उभं करतात तेव्हा सरकार वकिलाचं काम केलं होतं किशोर साहू यांनी, आणि बचाव पक्षाचं वकिलाचं काम केलं होतं चेतन आनंद यांनी. आणि चेतनानंदचा उत्कृष्ट अभिनय, म्हणजे इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की गुरुदत्त यांनी जेव्हा कागद के फूल प्लॅन केला होता तो सिनेमा एका डायरेक्टरच्या जीवनावर होता, आणि त्या भूमिकेकरता सगळ्यात पहिलं नाव होतं चेतनानंद यांचं, आणि गुरुदत्त यांनी संपर्क पण केला. पण त्यांचं म्हणणं हे होतं, मी देवानंद जेवढे पैसे घेतो तेवढेच घेईल, एक पैसा पण कमी घेणार नाही, आणि सध्या तिथेच फिस कटला. पण नेहमी विचार करतो की खरंच जर चेतनानंदने काम केलं तर किती छान सिनेमा झाला असता. या सिनेमातील कोर्ट केसमध्ये अमेरिकेचा एक दाखला देण्यात आला होता की तिकीट ब्लॅक करणं म्हणजे काही फार मोठा गुन्हा नाही आहे, आणि उलट ते काम करताना तो बरोबरच्या लोकांना सुधारतो, आणि म्हणून अमेरिकेच्या कोर्टात त्याला शिक्षा झाली नव्हती. पण भारतातल्या सेन्सॉर बोर्डाने हे मान्य केलं नाही, शेवटी बराच वाद झाला आणि शेवटी देवानंदला शिक्षा होताना दाखवण्यात आलं आणि विजयानला ते ॲक्सेप्ट करावं लागलं. या सिनेमात अजून एक खास गोष्ट होती, या सिनेमात मेहबूब खान यांचा मदर इंडियाचा प्रीमियर शो दाखवला होता आणि ज्यात देवानंद त्या सिनेमाचे तिकीट ब्लॅक करताना दाखवला होता. अर्थात हे सगळं मेहबूब खान यांच्या परवानगीनेच झालं होतं. एकूण सिनेमा छान जमला, छान चालला. यानंतर देवानंद, सुचित्रा सेन, रागिणी व सज्जन यांचा शंकर मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा होता सरहद. संगीत होतं श्रीरामचंद्र यांचं. दुनिया क्या है दफा करो,
1: कल क्या होगा ये होश किसे, कल क्या गुजरी कुछ याद नहीं, सब छोड़

देवानंद मधुबाला यांचा जाली नोट, दिग्दर्शक शक्ती सामंत आणि निर्माते पांची म्हणजे आपले ओमप्रकाश जे आहेत कॉमेडियन त्यांचे भाऊ, संगीतकार ओ पी नय्यर, याची गाणी बरीच गाजली होती. मिस्टर दिल बडी मुश्किल

0: देवानंद शारदा यांचा एक्केबाद एक हा सिनेमा राज ऋषी यांनी दिग्दर्शित केला होता. निर्माते होते काला. संगीत एस डी बर्मन यांचं होतं. आओ यारो आओ प्यारो देखो खेल खेल निराला हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलेलं होतं.
1: गंगू है ना वो तेली रुके
2: क्या बात है.

0: अब राम मत बेटा।
1: एक थोडासा हटके सिनेमा होता बंबई का बाबू। आपला मुलगा लहानपणी हरवला आहे आणि तो मोठेपणी सापडला। खरं म्हणजे तो एक लफंगाच हा प्लॅन करून येतो आणि त्या घरातल्या नायकाचं चित्र असेन हिच्यावर प्रेम करू लागतो। देखने में भोला है दिल का सलोना, संपूर्ण सिनेमाभरांचं प्रेम दाखवलं। दीवाना मस्ताना,

जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा सर्व दागिने आणि पैसे घेऊन पळण्याचा विचार असतो, पण तिजोरी उघडल्यानंतर त्याचा फोटो पाहून कळतं की तो या घरचाच मुलगा आहे आणि ही त्याचीच बहीण आहे. आणि शेवटी त्या लग्नात मुकेशचं हे गाणं जे सर्वत्र लोकप्रिय झालेलं, चल रही सजनी अब क्या तो से.

देवानंद वैद्यारेमान यांचा अजून एक सिनेमा होता रूप की राणी चोरों को राजा. हा फारसा याची चर्चा झाली नाही, फारसा चालला पण नाही. राजकुमार कश्यप व लाईट ऑफ एशिया फिल्म्स निर्मित डी डी कश्यप दिग्दर्शित सिनेमा होता माया, ज्यात देवानंद, माला सिन्हा, ललिता पवार, संगीत सलील चौधरी

या सिनेमात एक युगलगीत होतं रफी आणि लता मंगेशकरचं. असं म्हणतात की या गाण्यावरून बराच वाद झाला आणि शेवटी संगीतकार सलील चौधरी यांनी सुद्धा लताचीच बाजू ऐकली आणि हा वाद नंतर रॉयल्टीवर पोचला आणि शेवट असा की लता मंगेशकर आणि रफी यांनी सोबत काम करण्यासच नकार दिला आणि जवळपास 3.5-4 वर्ष दोघांनी एकत्र गाणं म्हटलं नाही. हे गाणं होतं तस्वीर तेरी दिल में.

यानंतर जयकिसनने आणि दोघात सम्मेट घडवून आणला आणि युगलगीत रेकॉर्ड पण केलं. बहुतेक सिनेमाचं नाव होतं साजन की गलिया, पण सिनेमाच पूर्ण झाला नाही. त्यामुळे रफी आणि लता मंगेशकर यांचं ऑफिशियल जे गाणं होतं, म्हणजे नंतर 3-4 वर्षानंतर आले, ते होतं ज्युएल थीफ यांचं दिल पुकारे आरे आरे.

नासिर हुसैन निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सिनेमा जब प्यार किसी से होता है. नासिर हुसैनचं पहिलं प्रोडक्शन, देवानंद आशा पारेख, सुलोचना प्राण, संगीत शंकर जयकिसन. या खे उफ यू मा

0: खरं म्हणजे मी काही तत्ववेत्ता नाही किंवा संस्कृतीवर बोलण्यात का अधिकार पण मला नाही, पण जेव्हा एखादं गाणं लोकप्रिय होतं तेव्हा सर्वच गोष्टी चांगल्या आणि सगळ्या जुळून येतात. ट्यून, संगीत, विशेषतः बोल. हे गाणं तुम्ही अजून कधीही विचार करून बघा, हे गाणं लोकप्रिय का झालं कारण यातली कल्पना तेवढी सुंदर आहे.
1: सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे

0: यासिमात अजून एक गाणं होतं जे नासिर हुसेन यांना ठेवायच्या विचारात नव्हते, पण शंकर देसाई यांचं आग्रह आणि शेवटी वाद टोकापर्यंत गेला की हे गाणं नसेल तर आम्ही सिनेमा करणार नाही. ते गाणं शेवटी ठेवलं आणि गाणं खूप लोकप्रिय झालं.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

से नेहा हमार होई गवा सारा चौपट मोरा रोजगार ओ।

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 256 दशक 20 समास 10 विमळ ब्रह्म निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. धरायला गेलं तर धरता येत नाही, टाकायला गेलं तर टाकता येत नाही. जिथे तिथे सर्वत्र आहे ते म्हणजे परब्रह्म. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होतं, काही केला सन्मुख तचुकत नाही. बसलेला माणूस उठून गेला तिथे आकाशच राहील. चौकडे पाहिलं तरी आकाश समोरच आहे. जिकडे तिकडे प्राणी पळून जातात तिकडे आकाशच भोवती असतं. आकाशाबाहेर त्यांनी कसं जावं? जिकडे तिकडे प्राण्यांनी पाहिलं तरी तेच समोर आहे. मध्यान्नी सर्वांच्या मस्तकावर तळपणाऱ्या सूर्यासारखं. पण तो सूर्य आहे एकांगी मर्यादित. त्याचा दृष्टांत हा काही ब्रह्माला देता येत नाही. काही एक चमत्कार म्हणून देऊन पाहिला. नाना तीर्थ

नाना देशांमध्ये असतात ती पाहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, तसं परब्रह्म शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. बसल्या जागी ते तुम्हाला प्राप्त होतं. प्राणी बसून राहिला किंवा जोरात पळून जायला लागला तरी परब्रह्म त्याच्यासोबत येतं. पक्षी अंतराळामध्ये गेला की त्याच्या भोवती आकाशच असतं, त्याप्रमाणे सर्व प्राण्यांना ब्रह्म व्यापून आहे. परब्रह्म पोकळ घनदाट ब्रह्म, शेवटचा शेवट त्याचं ब्रह्म सर्व नीटकाळ जवळ आहे. आत बाहेर सगळीकडे ब्रह्मांडामध्ये ब्रह्म दाटलेलं आहे. अरे त्या विमलाची सर कुणालाही येणार नाही. वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इंद्रलोक, 14 लोकांचं पाताळलोक, तिथेही ब्रह्म आहे. काशीपासून रामेश्वरपर्यंत सगळं अपार दाटलं आहे. पलीकडे अलीकडे कितीही लांब वर गेलं तरी त्याचा अंत नाही. परब्रह्म हे एकमेव आहे, त्यानेच सगळ्यांना व्यापलं आहे, सगळ्यांना स्पर्शून राहिलेलं, सगळ्यांच्या ठाई तेच आहे. परब्रह्म पावसाने भिजत नाही किंवा चिखलाने भरत नाही. पूर आला तरी ते वाहत नाही. पुराबरोबर ते एकाच वेळी खाली वर डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे सगळीकडे आहे. ते सर्वत्र व्यापून आहे. आकाशाचा डोह उसळला तरी त्याला भरती येत नाही. त्याप्रमाणे असंभाव्यपणे ब्रह्म सगळीकडे पसरलेलं आहे. एक जिन्सी दृश्य भास नसल्यामुळे गगन एकसारखं उदास शून्य वाटतं. पण जिथे दृश्य भास नाही, भास नसलेलं निराभास, ते परब्रह्म जाणावं. संत, साधू, महानुभाव, देव, दानव, मानव सगळ्यांचा विसावा आणि विश्रांतीचं ठिकाण म्हणजे ब्रह्म. शेवटी कोणीकडे जावं, कोणीकडे काय पाहावं, जे असंभाव्य आहे ते कसं काय शोधावं. स्थूल नाही, सूक्ष्म नाही, काही एकासारखं नाही. ज्ञानदृष्टीशिवाय समाधान नाही. सर्व प्रकृतीचा निराश केल्यानंतरच मग निराभास ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावता येतं. मात्र त्याला वेगळेपणानं पाहू गेलो तर सगळं उदासवण आकाशच दिसेल. तात्पर्य, ब्रह्मस्वरूप पाहता येणार नाही, होता येईल. ब्रह्म व्यापक हे तर खरं दृश्य आहे का? तर त्याचं उत्तर व्यापाशिवाय कोणत्या प्रकारे व्यापक म्हणावं. ब्रह्माला शब्दच नाही, त्याची कल्पना करता येत नाही. कल्पनातीत निरंजन ते विवेकानं ओळखावं. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचं मनन विज्ञान स्वरूप झाल्याने ते सहजच मनातीत होता येतं. या नित्यवाचनानंतर पुढील 12 ओव्या म्हणायचा परिपाठ आहे. संसार सफल झाला, साधनाचं फळ मिळालं, निर्गुण निश्चल ब्रह्म अंतरी बिंबलं, मायेचा हिशोब झाला, तत्वांचा निवाडा झाला, ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर साक्षात्कारानंतर साधनाचं कारण उरलं नाही. स्वप्नामध्ये जे जे दिसलं ते जागृतीमध्ये उडून गेलं सहजपणे आणि अनिर्वाच्य झालं. ते बोलता येत नाही असं ते विवेकाने जाणावं. प्रत्यय घेऊन कुणगाट बांधावी. जन्म मृत्यू म्हणजे निव्वळ शून्य आहे. भक्तांच्या अभिमानामुळे दाशरथी रामाने कृपा केली, त्यातून समर्थ कृपेची वचन निर्माण झाली, ती म्हणजे हा दासबोध. 20 दशकांचा हा दासबोध आहे. श्रवणाद्वारे त्याचा शोध घेतला, त्याचं मनन करून अर्थ जाणून घेतला म्हणजे परमार्थ साध्य होतो. 20 दशक, 200 समास साधकाने सावकाश पाहावे. विचारपूर्वक ते हळूहळू पाहिलं की कळायला लागेल. ग्रंथाचं पारायण करावं. पारायणाचं काय प्रयोजन? प्रत्यय यायला पाहिजे, तो महत्त्वाचा आहे. देह हा पंचभूतांचा आहे, आत्मा हा तेथील कर्ता आहे. मग कवित्व हा प्रकार मनुष्याचा कशावरून? सगळं करणं जगदीशाचं आहे आणि कवित्वच काय माणसाचं? अशा अप्रमाण बोलायचं कारण काय? सगळ्या देहाचा आढावा घेतला तर तत्व समुदाय उडाला. तिथे कोणत्या पदार्थाला आपलं म्हणायचं? अशी ही विचारांची कामं आहेत. उगीच भ्रमात भ्रमिष्ठपणा करू नये. सगळं काही जगदेश्वराने नियमानुसार केलेलं आहे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्मनिरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. स्नेहीजन हो, भाविकांनो, श्री दासबोध हा जो ग्रंथ आहे, ग्रंथराज दासबोध, त्याचं संपूर्णपणे निरूपण आपण केलेलं आहे. ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल आणि ते ऐकून
आपल्या मनामध्ये त्या ग्रंथाविषयी आणि भोवतालच्या जगाविषयी जे उदंड असं ज्ञान समर्थांनी आपल्याला दिलं आहे त्याचा अंगीकार करून आपल्या जीवनामध्ये ते कसं उतरवता येईल याचा अभ्यास करावा, ही सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. प्रभू रामरायाकडे तशी माझी प्रार्थना आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वर जाणण्याचा मार्ग. जो कोणी एखादं कृत्य करतो त्यात तो करणारा असतो, स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपानं असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशानं निकाल दिला असं आपण म्हणतो. म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्यानं हे जे सगळं जग उत्पन्न केलं त्या प्रत्येकात तो अंशरूपानं आहे. म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असं सांगतात. त्याचंही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही. आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणं हेच खरं व्हायला पाहिजे असतं. अशी ज्याला इच्छा झाली त्याचं अर्धं काम झालं असं म्हणावं. तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कुणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल, कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिलं म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदानं श्रेष्ठ सांगितलेलं आहे तसं वागलं म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल, कुणी याग, कुणी हटयोग, तर कुणी जप तप अशी साधनं सांगतील. तर अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावं? तर ज्याने तो मार्ग चोखाळलेला आहे त्याने काय केलं ते पाहावं. असा मार्ग कुणी चोखाळला? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पाहावं. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथं चार वाटा फुटतात तिथं पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडं जायचं ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं. समजा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्यानं आपण जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्यानं जावं. तसंच आपलं झालं आहे. आपण विषयामध्ये आनंद मानून त्यातच रंगून गेलेलो आहोत आणि त्यामुळं देवाकडं जाणारा रस्ता चुकलेलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनंच जाण्याचा निश्चय करावा. आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडं जातो हे लक्षात ठेवावं. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावं. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतनगाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 17. श्रोते हो, आपल्या मराठी माणसाच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोड रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानावर पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, आपण परत परत ती गाणी ऐकत राहतो. अशीच काही चिरंतन नॉस्टॅल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात. रसिक हो, मराठीत लोकप्रिय चांगल्या मराठी गाण्यांचे संगीतकार कोण असा प्रश्न विचारला गेला की आपल्या डोळ्यासमोर आपोआप नावे येतात. सुधीर फडके, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अशोक पत्की, दत्ता डावजेकर, वसंत पवार, वसंत देसाई, वसंत प्रभू, जितेंद्र अभिषेकी इत्यादी महान संगीतकारांची. आणि ते साहजिकच आहे, कारण या सर्व प्रतिथयश संगीतकारांनी मराठी संगीतसृष्टीला खूप छान छान गाणी दिली आहेत आणि ती रसिकमान्यसुद्धा झाली आहेत. पण मित्रांनो, या संगीतकारांच्या व्यतिरिक्त अजून बरीच अशी संगीतकार मंडळी आहेत ज्यांनी मराठी संगीतसृष्टीला लोकप्रिय चांगली गाणी दिली आहेत आणि रसिकांच्या ती स्मरणात देखील राहिली आहेत. पण या संगीतकारांचे नाव मात्र फारसं कोणाला माहितीच नाही. काही गाण्यांचे गायक गायिका आपल्याला माहिती असतात, पण संगीतकार मात्र माहीत नसतात. असे बरेच गुणी संगीतकार मात्र विस्मरणात जातात. रसिक हो, अशाच काही निवडक संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून मी घेऊन आलो आहे अशीच काही निवडक गाणी, अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी. श्रोते हो, आजच्या पहिल्या भागात ऐकूया संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी. आपल्या परंपरेनुसार सर्वप्रथम सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नविनाशक अशा या श्री गणरायाचे स्मरण करूया. मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक, तुझी या द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया, संकटी रक्षी शरण तुलामी, गणपती बाप्पा मोरया, तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुलामी, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, सर्वप्रथम ऐकूया संगीतकार विजय सोनाळकर यांचे हे एक नाट्यगीत. लहानपणी अनेक वेळा आपण ऐकलेले हे गणपती स्तवन ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या स्वरात. संगीत आणि गीत विजय सोनाळकर यांचे, नाटकाचे नाव गणपती बाप्पा मोरया.

श्री दत्तगुरूंना स्मरून ऐकूया सतार आणि बासरीच्या सुमधुर साथीने बहरलेले हे भक्तिगीत. गीत आहे कवी सुधांशू यांचे आणि हे भक्तिगीत संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे वसंत आजगावकर यांनी. श्री दत्ताच्या आपल्या आवडीच्या गाण्यांमध्ये हे गाणे समाविष्ट असतेच. दत्तगुरू स्मरताच धावतो, दत्तगुरू भक्तास पावतो, दत्तगुरूचे चरण धरू चरण धरू, दत्तगुरू भवताप हरू, स्मरा स्मरा हो दत्तगुरू दत्तगुरू, दत्तगुरू भवताप हरू.

वसंत आजगावकर एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार हे डोंबिवलीचे रहिवासी. पंडित एस के अभ्यंकर यांच्याकडे वसंत आजगावकर यांनी संगीताचे शिक्षण घेतले. 1958 सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली होती. रसिक हो, ऐकूया वसंत आजगावकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांचे एक सुंदर भक्तिगीत. वसंत आजगावकर यांनी लावलेल्या साध्या पण सुंदर चालीमुळे हे भक्तिगीत आपल्या आठवणीत कायम राहते. या गाण्यातील जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल या नामघोषाच्या लागोपाठ सुरू होणारे गाण्याचे कडवे ऐकायला किती गोड वाटते बघा.

मंडळी, जुन्या भावगीतांमधील एक ज्येष्ठ नाव म्हणजे बबनराव नावडीकर. त्यांचे मूळ नाव होते श्रीधर यशवंत कुलकर्णी. ते गायक, कवी, लेखक, संगीतकार आणि कीर्तनकार देखील होते. भावगीतांचे गायन आणि स्वरसंयोजन यातील कौशल्यामुळे त्यांना शंकराचार्य यांनी भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. त्यांनी काही नाटकात भूमिका देखील केल्या होत्या. अहो, त्या काळी पुण्यातील लग्न समारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होतच नसत. इतकेच काय, मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या बाबूजी आणि गदिमा यांच्या गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील उदास का तू आवर वेडे नयना तिल पाणी लाडके कौसल्ये राणी आणि सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय अशी दोन गाणी बबनराव नावडीकर यांनी म्हटलेली आहेत. बबनराव नावडीकर यांनी स्वतःच्या आवाजात पुढे 30-40 वर्षे गीत रामायणांचे कार्यक्रम देखील सादर केले आहेत. ऐकूया संगीतकार बबनराव नावडीकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले 500 वर्षापूर्वीचे म्हणजे 1950 सालचे पुरुषोत्तम पाटील यांचे हे तरल भावगीत. श्रोते हो, आपला नायक अत्यंत हळुवार आणि नाजूक असे प्रियाराधन करताना तो चंद्राला कशी आणि किती प्रकारे विनवणी करतो आहे बघा या पुढील गाण्यात. नायक म्हणतो आहे, अरे चंद्रा, तू क्षणभर तरी मेघांच्या पडद्यात जाणारा, कारण माझी नवखी राधाराणी तुला पाहून मनातल्या मनात बघ कशी लाजत आहे. वाट पाहते तुझी रोहिणी, मोह कुणाचा इथला अजूनी, शिकायची का शृंगाराची आमुची नाजूक रीत, जारे चंद्रा क्षणभर जाना मेघांच्या पडद्यात रे, नवखी माझी राधा राणी लाजे येथ मनात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांची निवडक गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मित्रांनो, नवखी राधाराणी तुला पाहून मनातल्या मनात लाजते आहे म्हणून क्षणभर तरी मेघांच्या पडद्यात जाण्याची विनवणी करणारा आपला नायक आत्ताच आपण पाहिला. पण आता पाहूया याच चंद्राला, तुझ्या वाचून मी व्याकुळ झाले आहे हे जाणून माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी चंदा राजा ये असे अर्जव करून बोलवणारी आपली नायिका. निळ्या निळ्या आभाळात लखलखत्या चांदण्यात शुभ्र रुपेरी रथात बसून इथे ये चंदा राजा ये. संगीतकार विजय सोनाळकर यांनी लिहिलेले आणि स्वरबद्ध केलेले हे गणपती बाप्पा मोरया या नाटकातील सुंदर नाट्यगीत ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या आवाजात.

मंडळी, आता ऐकूया सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथील कवी हणमंत नरहर जोशी उर्फ पद्मश्री कवी सुधांशू यांचे हे भावगीत. कवी सुधांशू हे त्यांच्या भावपूर्ण अशा भक्तिगीतं आणि भावगीतांसाठी प्रसिद्ध होते. रसिक हो, कवी सुधांशू यांचे हे भावगीत संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे संगीतकार वसंत आजगावकर यांनी. वसंत आजगावकर. मंडळी, सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गीत रामायण हा कार्यक्रम वसंत आजगावकर करत असत. हिंदीत भाषांतर झालेल्या गीत रामायणाचे देखील असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. त्याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक संगीतकार वसंत आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. उदाहरण द्यायचे तर आचार्यात्रेविरचित झेंडूंची फुलेमधील विडंबन कवितांचे, गुरुचरित्रावर आधारित गीत दत्तात्रेय, संत नामदेव रचित ज्ञानेश्वर समाधीच्या अभंगांचा अवस्था लावूनी गेला हा कार्यक्रम, व्यासरचित महाभारतावर आधारित गीत महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीत शिवायन, मर्ढेकरांच्या कवितांचा एक नादानुभव हा कार्यक्रम, श्री रामचरितमानसाचे गायन, विंदांची प्रेमगाणी, सावरकर दर्शन इत्यादी. रसिक हो, ऐकूया HMV ने वसंत आजगावकर यांच्या आवाजातील आणि संगीत निर्देशनातील काढलेल्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेमधील दोन गाण्यांपैकी हे एक सुंदर भावगीत. भुलविलेस साजणी तू विलोल लोचनी, फुलविलेस मनमनी स्वप्न एक कांचनी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे सांगता गीत आहे प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेले एक कृष्णाचे भावगीत. एका कडव्या इतके मोठे ध्रुपद आहे या भावगीताचे. HMV ने वसंत आजगावकर यांच्या आवाजातील आणि संगीत निर्देशनातील काढलेल्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेमधील दोन गाण्यांपैकी हे दुसरे भावगीत. वसंत आजगावकर यांनी या गाण्याला इतकी सुंदर चाल लावली आहे की गाण्याच्या चालीच्या हिंदोळ्यावर शब्द पण बघा कसे दिमाखात चालत आहेत ते. अशी हरवली राणी मीरा, अशी हरवली राधा गवळण, असेच मी मज हरवून जावे हेच तुझ्या मनी जागत का. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस के सात उगा का. वाऱ्याचे हळूपीस फिरवुनी उसळल्यास हिरव्या लहरी का.

आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विजय सोनाळकर, वसंत आजगावकर आणि बबनराव नावडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गाण्यांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. कलाबाजारचं अजून एक वैशिष्ट्य होतं, याच्यात तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या. जेव्हा नायकाला कोर्टात उभं करतात तेव्हा सरकारी वकिलाचं काम केलं होतं किशोर साहू यांनी आणि बचाव पक्षाचं वकिलाचं काम केलं होतं चेतनानंद यांनी. आणि चेतनानंदचा उत्कृष्ट अभिनय, म्हणजे इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की गुरुदत्त यांनी जेव्हा कागद के फूल प्लॅन केला होता तो सिनेमा एका डायरेक्टरच्या जीवनावर होता आणि त्या भूमिकेकरता सगळ्यात पहिलं नाव होतं चेतनानंद यांचं. आणि गुरुदत्त यांनी संपर्क पण केला, पण त्यांचं म्हणणं हे होतं मी देवानंद जेवढे पैसे घेतो तेवढेच घेईल, एक पैसा पण कमी घेणार नाही. आणि सध्या तिथेच फिसकटला. पण नेहमी विचार करतो की खरंच जर चेतनानंदने काम केलं असतं तर किती छान सिनेमा झाला असता. या सिनेमातील कोर्ट केसमध्ये अमेरिकेचा एक दाखला देण्यात आला होता की तिकीटं ब्लॅक करणं म्हणजे काही फार मोठा गुन्हा नाही आहे, आणि उलट ते काम करताना तो बरोबरच्या लोकांना सुधारतो आणि म्हणून अमेरिकेच्या कोर्टात त्याला शिक्षा झाली नव्हती. पण भारतातल्या सेन्सॉर बोर्डाने हे मान्य केलं नाही. शेवटी बराच वाद झाला आणि शेवटी देवानंदला शिक्षा होताना दाखवण्यात आलं आणि विजयानला ते ॲक्सेप्ट करावं लागलं. या सिनेमात अजून एक खास गोष्ट होती, या सिनेमात मेहबूब खान यांचा मदर इंडियाचा प्रीमियर शो दाखवला होता आणि ज्या देवानंद त्या सिनेमाचे तिकीट ब्लॅक करताना दाखवला होता. अर्थात हे सगळं मेहबूब खान यांच्या परवानगीनेच झालं होतं. एकूण सिनेमा छान जमला, छान चालला. यानंतर देवानंद, सुचित्रा सेन, रागिणी व सज्जन यांचा शंकर मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा होता सरहद. संगीत होतं श्रीरामचंद्र यांचं. दुनिया क्या है दफा करो,
1: कल क्या होगा ये होश किसे, कल क्या गुजरी कुछ याद नहीं, सब छोड़ के

देवानंद मधुबाला यांचा जाली नोट, दिग्दर्शक शक्ती सामंत आणि निर्माते पांची म्हणजे आपले ओमप्रकाश जे आहेत कॉमेडियन, त्यांचे भाऊ, संगीतकार ओ पी नय्यर, याची गाणी बरीच गाजली होती. मिस्टर दिल बडी मुश्किल

0: देवानंद शारदा यांचा एक के बाद एक हा सिनेमा राज ऋषी यांनी दिग्दर्शित केला होता. निर्माते होते काला, संगीत एस डी बर्मन यांचं होतं. आओ यारो आओ प्यारो देखो खेल खेल निराला हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलेलं होतं.
1: प्रकाश प्रेस में आज प्रेस उठवा दो,
2: प्रेस उठाएगा मैं उसका घर ही उठा देता हूँ.
1: उठाने की जरूरत नहीं मेरी बात.

एक थोडासा हटके सिनेमा होता बंबई का बाबू. आपला मुलगा लहानपणी हरवला आहे आणि तो मोठेपणी सापडला. खरं म्हणजे तो एक लफंगाच हा प्लॅन करून येतो आणि त्या घरातल्या नायकाचं चित्र असेल हिच्यावर प्रेम करू लागतो. देखने में भूला है दिल का सलोना, संपूर्ण सिनेमाभरांचं प्रेम दाखवलं. दीवाना मस्ताना

जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा सर्व दागिने आणि पैसे घेऊन पळण्याचा विचार असतो. पण तिजोरी उघडल्यानंतर त्याचा फोटो पाहून कळतं की तो या घरचाच मुलगा आहे आणि ही त्याचीच बहीण आहे. आणि शेवटी त्या लग्नात मुकेशचं हे गाणं जे सर्वत्र लोकप्रिय झालेलं, चल रही सजनी अब क्या तो से.

देवानंद वैद्य रेहमान यांचा अजून एक सिनेमा होता रूप की राणी चोरो का राजा. हा फारसा याची चर्चा झाली नाही, फारसा चालला पण नाही. राजकुमार कश्यप व लाईट ऑफ एशिया फिल्म्स निर्मित डीडी कश्यप दिग्दर्शित सिनेमा होता माया, ज्यात देवानंद, माला सिन्हा, ललिता पवार, संगीत सलील चौधरी,

या सिनेमात एक युगलगीत होतं रफी आणि लता मंगेशकरचं. असं म्हणतात की या गाण्यावरून बराच वाद झाला आणि शेवटी संगीतकार सलील चौधरी यांनीसुद्धा लताचीच बाजू ऐकली आणि हा वाद नंतर रॉयल्टीवर पोचला आणि शेवट असा की लता मंगेशकर आणि रफी यांनी सोबत काम करण्यासच नकार दिला आणि जवळपास 3.5-4 वर्ष दोघांनी एकत्र गाणं म्हटलं नाही. हे गाणं होतं तस्वीर तेरी दिल में.

यानंतर जयकिसन यांनी दोघात सबमिट घडवून आणला आणि युगलगीत रेकॉर्ड पण केलं. बहुतेक सिनेमाचं नाव होतं साजन की गलिया, पण सिनेमाच पूर्ण झाला नाही. त्यामुळे रफी आणि लता मंगेशकर यांचं ऑफिशियल जे गाणं होतं, म्हणजे नंतर 3-4 वर्षानंतर आले, ते होतं ज्युएल थीफ यांचं दिल पुकारे आरे आरे.

0: नासिर हुसैन निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सिनेमा जब प्यार किसी से होता है. नासिर हुसैनचं पहिलं प्रोडक्शन, देवानंद आशा पारेख, सुलोचना प्राण, संगीत शंकर जयकिसन.
1: ये आँखें उफ यू मां

0: खरं म्हणजे मी काही तत्ववेत्ता नाही किंवा संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार पण मला नाही, पण जेव्हा एखादं गाणं लोकप्रिय होतं तेव्हा सर्वच गोष्टी चांगल्या आणि सगळ्या जुळून येतात. ट्यून, संगीत, विशेषतः बोल. हे गाणं तुम्ही अजून कधी विचार करून बघा, हे गाणं लोकप्रिय का झालं कारण यातली कल्पना तेवढी सुंदर आहे.
1: सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे

0: याच मत अजून एक गाणं होतं जे नासिरहुसेन यांना ठेवायच्या विचारात नव्हते, पण शंकर देसाई यांचं आग्रह आणि शेवटी वाद टोकापर्यंत गेला की हे गाणं नसेल तर आम्ही सिनेमा करणार नाही. ते गाणं शेवटी ठेवलं आणि गाणं खूप लोकप्रिय झालं.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.